0: दशमा पहा अनुतुनाय दशमा हाता लखांडे रेडियो आईटीएन सभी श्रीलंकीय हांडे
1: विलाव सावस हातराए